0: ཁྱེད རང གི ནང ལ ཞུགས པ གུ
1: ཁྱེད རང གི ནང ལ ཞུགས པ གུ
0: ཁྱེད རང ནང མི ཐང ཉམ ཐུ སོ ཆ རེ བེ གུ
1: ཁྱེད རང ཆོ པོ ན ལེན ཐུ ག ཟུམ ན བེ གུ
0: ང ཚོ ལི སེན དེ ཁི ནམ པར ང ཚོ ཉེ ཡང གི གེབ ཅུ ཞི ཅུན ཆོ
2: མོ ཏུ སེན ཐ
1: མོ ཏུ སེན ཐ
0: ཁྱུ ཡེ ཡེན བེ ལུ ཡ ཁྱུ ཡེ ཡེན བེ ལུ ཡ
3: Shamliya kutu shubi lushe dini payu yalung shiba dini. Lushe dini bemal hamla gi danawa tenrechiri. Ta lushe dini loliya tangung gozo yundu zamba jilin yaga gyesun, juma sungge yin chung. Payu yalung shintang loli ngilop churchung sijaja. Ta chi yi gwebe towa ni juba tenrechiri sha. Ta dumu nipu de li du zamba yalung gi daksha shunba, le dan le mur zunba. Nesha du zikya zo gisu choba yudu sijaja. Ta yalung gi daksha shunba ya diunga tam tenrechiri sha. ता गेबदे लिदु जांबा कामलिंगि ड्रोमो मेदो लेग्यान जेबा सेरबो मागि जिबा चिसु छबा युदो आ दिने सेजे ता योलुंगि पोमोया त्योंगा थांबा ता दोर दुने सेस नो थांबो छि कुबे थोने त्योंगा था दिने गेबदे लिदु जांबा योलुंग शुंगे दाशार गि शुंबा दिने सेस नो योलुंग शुंगे मेशा गि पोमो आ दिने सेजे रिमदार छतो तोबे गि लुलिन बा आ दिने सेरे शा श्यामले यांगा नामजो न्याम दो फयु योलुंग सिबे लुशे दे सेंगा थेतो